यदा रामः वनं गन्तुं सन्नद्धः अभवत् तस्मिन्नेव क्षणे सर्वमपि राजकीयसुखसौभाग्यं त्यक्त्वा तमनुगन्तुं सीतापि सन्नद्धा भवति. वनगमनेन भविष्यमाणानि दुरन्तानि कानि इति रामः स्पष्टतया सीतां वदति. सीते, वनवासेन भवत्याः कायक्लेशाः भविष्यन्ति. घोरारण्ये वासं करोति चेत् भयः भविष्यति, वनवासेन दुःखमेव भविष्यति इति सीतां वनगमनात् निवारयितुं रामः बहुधा प्रयत्नं करोति. कायक्लेशाश्च बहवो, भयानि विविधानि च, अरण्यवासे वसतोः दुःखमेव सदा वनम् इति रामः वदति. किन्तु सीतां प्रतिनिवर्तयितुं रामः असमर्थो भवति. वनवासम् अतिकठिनम् इति ज्ञात्वापि किमपि वा भवतु तत्कर्तुं मम शक्तिः अस्ति इति आत्मविश्वासेन एव सीता वनं गन्तुं सन्नद्धा अभवत्. तदा सीता रामम् एवं वदति, ये त्वया कीर्तिता दोषाः वने वस्तव्यतां प्रति गुणानित्येव तान् विद्धि तव स्नेहपुरस्कृताः इति. श्रीरामचन्द्र, भवता वनवासेन ये दोषाः भविष्यन्ति इति उक्तं खलु, ते दोषाः गुणाः इत्येव अहं चिन्तयामि. यतः भवतः स्नेहस्य छायायाम् अहं तान् दोषान् गुणान् इत्येव चिन्तयामि इति. अनन्तरं रामम् एवं वदति, अहं प्रेमभावेन दुःखं विना भवन्तम् अनुगन्तुमिच्छामि, यतः भवान् मम भर्ता अस्ति, भर्ता एव अस्मिन् जन्मनि मम ईश्वरः इति. भर्तृशुश्रूषया नारी लभते स्वर्गमुत्तमम् इति तस्याः विश्वासः आसीत्. भर्तृशुश्रूषाविषये पादिवृत्ते केवलं न राज्यतन्त्रेषु, धार्मिककार्येषु, लोकव्यवहारेषु च सीता समर्था आसीत्. रामेण सह वासं कुर्वति बहुषु सन्दर्भेषु श्रीरामं सा उपदिशति स्म. तस्याः धार्मिकं ज्ञानं प्रत्यभिज्ञाय धर्मज्ञे जनकात्मजे इति सीताम् आह्वयति श्रीरामः. त्रयाणां व्यसनानां विषये राघवम् एवं वदति सीता, परदारागमनं विना वैरं च रौद्रता, मिथ्यावाक्यं न ते भूतं न भविष्यति राघव इति. परदारागमनं विना वैरं रौद्रता मिथ्यावाक्यम् एते महादोषाय कल्पते राम. अहं जानामि भवति एते दोषाः न स्युः इति. अधर्मं तु सुसूक्ष्मेण विधिना प्राप्यते महान् इति कथ्यते खलु. सीता धर्मशास्त्रं सम्यक् जानाति इति एतैः स्पष्टं भवति. साक्षात् रावणः अपि सीतां स्त्रीरत्नमिति सम्बोधनं करोति. स्त्रीरत्नमसि मैवम्भू कुरुगात्रेषु भूषणं इति. लङ्कायां रामः रावणवधानन्तरं प्रथमदर्शने कटुवचनानि राममुखात् श्रोतव्यं भवेदिति स्वप्नेऽपि सीता न चिन्तितवती आसीत्. किन्तु तादृशे सन्दर्भे अपि मनस्थैर्येण सीता अतीवशक्तानि वचनानि प्रत्युत्तररूपेण वदति. सीता कदापि कस्यापि पादं गृहीतुं वा रोदनं कर्तुं वा न गतवती. कठिनपरिस्थितौ अपि नारीशक्तेः प्रतीकरूपेण स्थितवती एव आसीत्. अनसूयां स्नेहस्य तपोनिष्ठायाश्च प्रतीकः भवति रामायणे अनसूयां. रामायणे विद्यमानासु स्त्रीषु अत्रिमहर्षेः पत्न्याः अनसूयायाः महत्त्वपूर्णां स्थानं विद्यते. आदर्शपतिव्रता महातपस्विनी धर्मिष्ठा च भवति अनसूया. वनवासकाले श्रीरामः सीता लक्ष्मणश्च अत्रिमहर्षेः आश्रमं प्राप्नोति. तत्र अनसूया तान् स्वागतीकरोति. सीतायाः पतिपरायणत्वं दृष्ट्वा अत्यन्तप्रसन्ना सति पतिव्रताधर्मस्य गृहस्थजीवनस्य मूल्यानां च उपदेशैः सीतायाः स्त्रीशक्तेः जागरणं करोति अनसूयां. सा वदति, नगरस्थो वनस्थो वा शुभो वा यदि वा शुभ, यासां प्रियपतिर्नित्यं तासां लोकामहोदयाः इति. पतिः नगरे वासं करोतु अथवा ग्रामे वासं करोतु, सः शुभः अशुभः वा भवतु, पतिः यासां प्रियः भवति तासां कृते विश्वमिदं महत्सन्तोषदायकं भवेत् इति अनसूयायाः
ಕಥನಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಂ. ದುಶೀಲಕಾಮವೃತ್ತೋ ವಾ ಧನೈರ್ವಾ ಪರಿವರ್ಜಿತಃ ಸ್ತ್ರೀಣಾಂ ಆರ್ಯಸ್ವಭಾವಾನಾಂ ಪರಮಂ ದೈವತಂ ಪತಿಹಿ ಇತಿ. ಅಂದೆ ಉತ್ತಮ ಗುಣಶಾಲಿನ್ಯಃ ನಾರ್ಯಃ ಸ್ವರ್ಗೇ ಚರಿಷ್ಯಂತಿ ಇತಿ ಅನಸೂಯ ವದತಿ. ತ್ವದ್ವಿದಾಸ್ತು ಗುಣೈರ್ಯುಕ್ತ ದುಷ್ಟಲೋಕ ಪರಾವರಾಃ ಸ್ತ್ರಿಯ ಸ್ವರ್ಗೇ ಚರಿಷ್ಯಂತಿ ಯಥಾ ಪುಣ್ಯಕೃತಸ್ತಥಾ ಇತಿ. ಎತಾದೃಶ ಉಪದೇಶೈಹಿ ಅನಸೂಯ ತಸ್ಯಾಹ ನಾಮ ಅಪಿ ಅನ್ವರ್ಥಂ ಕರೋತಿ. ಅನಸೂಯ ಮಹಾತಪಸ್ವಿನಿ ಆಸೀತ್. ರಾಮಾಯಣಸ್ಯ ಅಯೋಧ್ಯಾಕಾಂಡೇ ಸಪ್ತದಶಾಧಿಕ ಶತತಮೇ ಸೂಕ್ತೇ ಅನಸೂಯ ದಶಸಹಸ್ರಂ ವರ್ಷಂ ಯಾವತ್ ತಪಸ್ವಾಧ್ಯಾಯ ಕಾರ್ಯೇಷು ಪ್ರವೃತ್ತ ಆಸೀತ್ ಇತಿ ವದತಿ. ದಶವರ್ಷಸಹಸ್ರಾಣಿ ಯಯಾ ತಪ್ತಂ ತಪಃಕೃತಃ ಅನಸೂಯಾ ವ್ರತೈಸ್ತಾದಾ ಪ್ರತ್ಯೂಹಾಶ್ಚ ನಿವರ್ಹಿತಾಃ ಇತಿ. ವಿವಾಹ ಅನಂತರಮಪಿ ಅನಸೂಯ ವಿದ್ಯಾಪ್ರಧಾನ ಕರ್ಮಣಿ ನಿರತ ಏವ ಆಸೀತ್. ಶಬರಿ ಶಬರಿ ಭಕ್ತಿ ವಿಶ್ವಾಸಯೋಃ ತಪಸ್ವಿನಿ ಅಸ್ತಿ. ಮಾದಂಗ ಮುನೇಹೇ ಶಿಷ್ಯ ಆಸೀತ್ ಶಬರಿ. ಯದ್ಯಪಿ ಸಾ ಉನ್ನತ ಕುಲಜಾತ ನ ಆಸೀತ್ ತಥಾಪಿ ದೃಢಭಕ್ತೇಹೇ ಶ್ರದ್ಧಾಯಾಶ್ಚ ಧೈರ್ಯಸ್ಯ ಚ ಆದರ್ಶಭೂತ ಆಸೀತ್. ತಸ್ಯಾಹ ಭಕ್ತ್ಯಾ ಪ್ರಸನ್ನಃ ರಾಮಃ ತಸ್ಯಾಹ ಆಶ್ರಮಂ ಗತವಾನ್. ರಾಮಾಯಣೇ ಅರಣ್ಯಕಾಂಡೇ ಚತುಸ್ಸಪ್ತತ್ಯುತ್ತರ ಶತತಮೇ ಸರ್ಗೇ ಏವಂ ವರ್ಣಯತಿ. ತೌ ಪುಷ್ಕರಿಣ್ಯಾಃ ಪಂಬಾಯಾಃ ಸ್ಥಿರಮಾಸಾದ್ಯ ಪಶ್ಚಿಮಂ ಅಪಶ್ಯತಾಂ ತತಸ್ತತ್ರ ಶಬರ್ಯಾಃ ರಮ್ಯಮಾಶ್ರಮಂ ಇತಿ. ಶ್ರೀರಾಮಃ ತಪಸ್ವಿನ್ಯಾಃ ತಸ್ಯಾಃ ಆಚಾರ ಅನುಷ್ಠಾನಾದಿಗಂ ಭಕ್ತಿಂ ಚ ದೃಷ್ಟ್ವಾ ಏವಂ ವದತಿ. ಕ್ವಚಿತ್ತೇ ನಿಯಮಃ ಪ್ರಾಪ್ತಾ ಕ್ವಚಿತ್ತೇ ಮನಸಃ ಸುಗಂ ಕ್ವಚಿತ್ತೇ ಗುರುಶುಶ್ರೂಷಾ ಸಫಲಾಚಾರುಭಾಷಿಣಿ ಇತಿ. ಹೇ ಅಂಬ, ಭವತ್ಯಾಃ ಮುಖತಃ ಅಹಂ ನಿಯಮಃ ಪ್ರಾಪ್ತಃ, ಅಹಂ ಮನಸಃ ಸುಗಂ ಪ್ರಾಪ್ತವಾನ್, ಗುರುಶುಶ್ರೂಷ ಕಥಾ ಕರಣೀಯ ಇತಿ ಅಹಂ ಜ್ಞಾತವಾನ್. ಅತಃ ಭವತಿ ಮಮ ಗುರುಃ ಇವ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಶ್ರೀರಾಮಃ ಶಬರಿಂ ವದತಿ. ತದಾ ರಾಮಾಯಣಸ್ಯ ಪ್ರಧಾನ ನಾರೀ ಕಥಾಪಾತ್ರೇಷು ಅನ್ಯತಮ ಅಸ್ತಿ ರಾವಣಪತ್ನಿ ಮಂಡೋದರಿ. ಸಾ ಸತ್ಯ ನ್ಯಾಯಯೋಃ ವಾಕ್ರೂಪಿಣಿ ಆಸೀತ್. ಲಂಗಾಧಿಪತೇಃ ರಾವಣಸ್ಯ ಪತ್ನಿ ಮಂಡೋದರಿ ಬುದ್ಧಿಮತಿ ಧರ್ಮಚಾರಿಣಿ ಪತಿವ್ರತಾ ಚ ಆಸೀತ್. ತಸ್ಯಾಃ ನೀತಿಬೋಧಃ ಪತಿಸ್ನೇಹಃ ಧೈರ್ಯಂ ಮಾತೃಗಾರೂಪೇಣ ಗಣಯಿತುಂ ಯೋಗ್ಯಾಃ ಗುಣಾಃ ಏವ. ಯದ್ಯಪಿ ಭರ್ತೃಶುಶ್ರೂಷಯಾ ತತ್ಪರ ಆಸೀತ್ ಮಂಡೋದರಿ ತಥಾಪಿ ಅಧರ್ಮಾದ್ ದೂರಂ ಗಂತುಂ ಭರ್ತಾರಂ ಉಪದೇಷ್ಟುಂ ತಸ್ಯಾಃ ಧೈರ್ಯಂ ಆಸೀತ್. ಸೀತಾಪಹರಣಾನಂತರಂ ಸೀತಾ ರಾಮಾಯ ದಾತವ್ಯಾ ಇತಿ ಸಾ ಭರ್ತಾರಂ ವದತಿ. ತ್ವಯಾ ಕೃತಃ ಪರಸ್ತ್ರೀ ಅಪಹರಣಂ ಮಹಾಪಾಪಾಯ ಭವತಿ, ರಾಮಃ ಸಾಧಾರಣ ಮಾನವಃ ನಾಸ್ತಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ದೇವವರಃ ಮಹಾಪರಾಕ್ರಮೀ ಚ ಭವತಿ, ಅತಃ ಸೀತಾ ಪ್ರತಿ ದಾತವ್ಯಾ ಇತಿ ವಾರಂ ವಾರಂ ಮಂಡೋದರಿ ರಾವಣಂ ಉದ್ಬೋಧಯತಿ ಸ್ಮ. ನ ತ್ವಯಾ ಧರ್ಮಸಂಪನ್ನ ಜನಕಸ್ಯ ಸುತಾ ಸತಿ ಅಪಹರ್ತುಂ ಯುಕ್ತರೂಪ ವೈದೇಹಿ ವರವರ್ಣಿನಿ ಇತಿ. ಸಾ ಸ್ವಕುಲಸ್ಯ ಸ್ವಭರ್ತುಃ ಚ ಕ್ಷೇಮಂ ಇಚ್ಛಂತಿ ಆಸೀತ್. ಏಕಸ್ಯ ಯುದ್ಧಸ್ಯ ಪರಿಣಿತಿಂ ವಿಜ್ಞಾಯ ಯುದ್ಧಾದ್ ರಾವಣಂ ನಿವಾರಯಿತುಂ ಸಾ ಪರಿಶ್ರಮಂ ಕೃತವತಿ. ಕಿಂತು ರಾವಣಸ್ಯ ಅಹಂಕಾರಾದ್ ಸರ್ವಂ ನಿಷ್ಫಲಂ ಜಾತಂ. ರಾವಣವಧಾನಂತರಂ ಸೀತಾಯಾಃ ಕಾರಣಾದೇವ ಪ್ರಾಪ್ತೋಯಂ ನಿಧನಂ ತವ ಇತಿ ವಿಲಪತಿ ಮಂಡೋದರಿ. ಏವಂ ಮಂಡೋದರಿ ರಾಮಾಯಣಸ್ಯ ಸ್ತ್ರೀ ಕಥಾಪಾತ್ರೇಷು ಸ್ನೇಹಸ್ಯ ಸಭ್ಯತಾಯಾಃ ಕಾರುಣ್ಯಸ್ಯ ಧೈರ್ಯಸ್ಯ ಧರ್ಮಸ್ಯ ಚ ಮೂರ್ತಿರೂಪಿಣಿ ಆಸೀತ್. ಸುಮಿತ್ರ ತ್ಯಾಗಸ್ಯ ಕಾರುಣ್ಯಸ್ಯ ಚ ವಿಗ್ರಹಃ. ಸುಮಿತ್ರ ದಶರಥಸ್ಯ ತೃತೀಯಾ ಪತ್ನಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶತ್ರುಘ್ನಯೋಃ ಮಾತಾ ಚ ಭವತಿ. ಶಾಂತಸ್ವಭಾವಿನಿ ಧರ್ಮಪರಾಯಣ ತ್ಯಾಗಿನಿ ಕಾರುಣ್ಯವತಿ ಚ ಭವತಿ ಸುಮಿತ್ರ. ತಸ್ಯಾಃ ಜೀವನಂ ದೃಷ್ಟ್ವಾ ಆದರ್ಶ ಸ್ತ್ರೀತ್ವಸ್ಯ ಮಾತೃಗಾಜೀವನಸ್ಯ ಚ ಪಾಠಾನ್ ಪಠಿತುಂ ವಯಂ ಶಕ್ನುಮಃ. ರಾಮಾಯಣೇ ವಿದ್ಯಮಾನೇಷು ಪ್ರಧಾನಭೂತಃ ಶ್ಲೋಕಃ ಸುಮಿತ್ರಾಯಾಃ ಮುಖೋದ್ಭವಃ ಏವ ಭವತಿ. ರಾಮಃ ಯದಾ ವನವಾಸಾಯ ಗಚ್ಚತಿ ತದಾ ಲಕ್ಷ್ಮಣಃ ಅಪಿ ರಾಮೇಣ ಸಹ ಗಂತುಂ ಇಚ್ಛನ್ ಸುಮಿತ್ರಾಯಾಃ ಅನುಮಿತಿಂ ಪೃಚ್ಛತಿ. ತದಾ ಸುಮಿತ್ರ ಏವಂ ವದತಿ. ರಾಮಂ ದಶರಥಂ ವಿದ್ಧಿ
மாம் வித்தி ஜனகாத்மஜாம் அயோத்தியாம் அடவிம் வித்தி கெச்சதா தயதா சுகம் இது.